भारत के को ड्रामो करणो आहे त करे ॾेखारे. असांजो रतमल वधीक सख़्त हूंदो. DGISPR चयो आहे त किरियल दुश्मन सां टकराउ असांजी बदकिस्मती आहे. जेकॾहिं हू कुझु करणु चाहिनि था त कनि. असां सदाई तयारु हूंदा आहियूं. अॼु जो हिंदुस्तान इनकाउंटरिस्तान बणिजी वियो आहे. वालेरल कश्मीर जी सूरतहाल सभिनी जे साम्हूं आहे. कुलभूषण खे जहाज़ करण किरण ते एज़ाज़ ॾिनो वियो. कुलभूषण ज़िंदा हुजे या मुर्दा, भारत जे मुंहं ते दाग़ आहे.